0: ca. The opinions expressed in the following program are those of the host and their guests and do not reflect the views and opinions of the management and staff of CHLO AM 530.
1: Hello.
2: Hello. Kataria Tours and Travel.
3: हाँ जी Kataria Tours and Travel.
2: India दिया टिकटा चाहिए सी.
3: ओ India की तो सी जित्थों मर्जी दिया टिकटा ले लो. India कित्थे जाना?
2: चार टिकटा दिल्ली दिया ते दो अमृतसर दिया. मिल जानगियां?
3: मिल जानगियां. बिल्कुल मिल जानगियां. दिल्ली मुंबई अमृतसर ए हो ता साडी स्पेशलिटी है. बस दसो की टिकटा कदों दिया चाहिदियां ने. ते हां स्पेशल टूर पैकेजेस ते हनीमून पैकेजेस भी साडे कोल अवेलेबल ने.
2: पर उसे मन सर्विस ते सब तो बढ़िया रेट्स ले इको एक ना Kataria Tours and Travel. बुकिंग ले आज ही कॉल करो 905-678-1200 Kataria Tours and Travel.
4: 32-55-80. 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828 905-450-2828